0: मोठ्या प्रमाणात या भरतीमुळे त्या कालावधीमध्ये जेव्हा पाऊस होईल त्यावेळी काही भागामध्ये वॉटर लॉगिंग होण्याची संभावना आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे की आज अतिशय जोरानं, ज्याला आपण सोसायट्याचा वारा म्हणतो किंवा अतिशय वेगवान वारा म्हणतो, अशा प्रकारे हा वारा या ठिकाणी वाहणार आहे. कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा व्हायला, आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याच्या अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. 450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आज त्याही पेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे. तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे. विशेषतः ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते असे एरियाज आपण वॅकेट केलेले आहेत. आता काल मानखुर्ची जी घटना घडली, आपल्याला कल्पना आहे की ती बिल्डिंग वॅकेट केली होती, आजूबाजूचे झोपडे वॅकेट केले होते. दुर्दैवाने जो हा दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झाला त्या लोकांनी मात्र तेवढाच एक भाग असा होता की जो वॅकेट केला नव्हता आणि त्यामुळे त्याच्यावरती बिल्डिंग पडली आणि अतिशय दुर्दैवी
1: आहे. मानखुर्द में जो इमारत गिरी है उसके बारे में वो बता रहे हैं.
0: जे भाग आहेत त्या भागांमध्ये अलर्ट दिलेले आहेत, लोकांना तिथनं बाहेर काढणं चाललेलं आहे आणि या वाऱ्यामुळे ज्या संभावित अशा प्रकारच्या अडचणी येतील त्याचा देखील विचार केलाय. जनतेलाही विनंती आहे की विशेषतः झाडं वगैरे, कारण ज्यावेळेस 70 स्पीडनी वेगाने
1: टॉकिंग अबाउट द लँडस्लाइड the entire collapse of that one particular building which has led to the death of 6 people and is speaking about as to how there is an alert that has been given.
0: जो काही महिन्याभराचा एवरेज असतो त्या एवरेज एवढा पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईमध्ये पडलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात
1: saying that the kind of rainfall that is there which has should have been there for the entire month that has taken place in just 4 days in this heavy rainfall, there is natural disaster that has taken place.
0: नाशिक मध्ये त्या ठिकाणी तयार होतोय मेजर डिप्रेशन, ज्याला म्हणतात ते तयार होत आहे. या मेजर डिप्रेशन मुळे जो काही नाशिक
1: बिग डिप्रेशन
0: मधला भाग आहे या भागामध्ये किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते. जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो. नाशिकच्या बऱ्याच मोठ्या
1: अराउंड 300 mm ऑफ रेन वुड कुड फॉल अराउंड इन द नाशिक अँड त्र्यंबकेश्वर एरिया.
0: शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे
1: स्कूल्स अँड कॉलेजेस विल बी शट इज व्हॉट ही इज टॉकिंग अबाउट.
0: नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते तसं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. पण याच्यावर अतिशय करडी नजर ही आपल्याला ठेवावी लागेल, कारण हा एक मेजर इन्सिडन्ट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभावित आहे. मुळामध्ये 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत. आता विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या 4-5 दिवसांमध्ये पालघर जिल्हा हा अतिशय वर्स्ट अफेक्टेड अशा प्रकारचा जिल्हा आहे. वसई विरारचा भाग असेल, पालघर शहराचा भाग,
1: पालघर अँड वसई एरिया, वसई विरार एरिया आर द वर्स्ट अफेक्टेड.
0: रेल्वे ठिकाणचे रस्ते बंद आहेत, विशेषतः रेल्वे ज्या आहेत या रेल्वे आपल्याला ज्या गुजरातमधून येणाऱ्या रेल्वे आहेत त्या आधीच मध्ये रस्त्यात
1: रेल्वे फ्रॉम गुजरात टुवर्ड्स मुंबई बॅडली अफेक्टेड
0: आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जो अहमदाबाद मुंबई नवीन त्या ठिकाणी
1: पॅसेंजर्स आर बीइंग डायव्हर्टेड ऑन द मुंबई पुणे द मुंबई द एक्सप्रेस वे ऑन द गुजरात साइड,
0: तोही रस्ता रिकामा करण्याचं काम हे चाललेलं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 4:30 वाजता त्या ठिकाणी पुन्हा भरती आहे. पाऊस आता थांबलाय पण पुन्हा तो पाऊस सुरू होणार आहे, त्यामुळे हा जो भरतीचा इव्हेंट आहे हा देखील आपल्याला अतिशय त्याच्यावर नजर ठेवावी लागेल, कारण त्यामुळे पुन्हा पाणी साठण्याच्या घटना या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसू शकतील.
2: Already you heard there from the Chief Minister talking about the kind of preparations that are being made. Of course, the worst affected is the expressway between Mumbai and Pune. But monsoon rains have wreaked havoc in different parts of the state in the last few days. From waterlogged roads of Mumbai, paralyzed transport to blocked expressways, the state is reeling under incessant rains. A roundup of all alarming pictures from Maharashtra's monsoon blues. Railway tracks between Virar and Vasai have been waterlogged in operation. Of Mumbai's local trains have been impacted. Clogged water on tracks has slowed down suburban train services. Passengers are suffering from disrupted peak hour commutes. Massive landslide hit Pune-Mumbai expressway. Halted traffic there. The traffic movement for the moment has been restored. Five kids and one woman were killed after a portion of a three-story chawl collapsed in Mumbai's Mankhurd area amid heavy rains on Sunday night. While confirming the deaths, the BMC has revealed that two to three tenements forming part of the three-story structure caved in, triggering a rescue operation. One woman was killed after another tree crashed in Mumbai's MG Road. The city has recorded multiple incidents of trees falling down in the last few days. Andheri Subway, one of Mumbai's busiest transport links, remained waterlogged following days of rainfall. Movement on Mumbai Goa Expressway has been affected due to heavy rains. Waterlogging there causing massive traffic jam. Heavy rains have flooded Chakan in Pune district, leading to 70 to 80 people getting stranded. Rescue operations are underway. Well, there were several tourists were thronging to Lonavala in spite of the rains. Well, they are now having to deal with massive traffic snarls.